तुमका रब्बा रब्बा मी वसा, रब्बा रब्बा मी वसा, सादी कोठी दाने पा। थी गिया हुण मेरा माड़ा हाल, बस तू बण वञ।